0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakara Beats.
3: Sombar te Shukravar.
4: Sombar te Shukravar. Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: Hello, Shatunu. Namaskar. Good morning. Suprabhat. To you all, Shri Sobata Prahat. Radio Manoranjan War and Sakara Beats. Karagamat. Meetum Chia Gdi. मनापासून स्वागत करतो. श्रोतनो, आजचा दिवस खूपच खास आहे, कारण दोन दिवसात आपण साजरा करणार आहोत जागतिक संगीत दिन. संगीत ही केवळ करमणूक नाही, तर ती भावना आहे, ऊर्जा आहे आणि आयुष्याला रंग देणारी एक सुंदर कला आहे. तेव्हा श्रोतनो, याज या कार्यक्रमात काही लोकप्रिय गायक गायकांच्या आवाजाने कार्यक्रम रंगणार आहे. तेव्हा या क्षणी कार्यक्रम चालू ठेवूया. ऐकूया पहिलं गाणं इन द वॉइस ऑफ स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात. लता मंगेशकर यांच्या

ज्या आवाजाने अनेक दशकं भारतीय संगीत विश्वावर अधिराज्य गाजवलं तेव्हा या क्षणी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहूया. त्यांच्याच सुमधुर आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: श्रोत्यांनो, प्रत्येक गायकाची एक वेगळी शैली असते आणि ती शैली जेव्हा व्यक्तिमत्वाशी एकरूप होते तेव्हा तयार होतो एक अनोखा आवाज. असा बहुरंगी आणि बहुआयामी आवाज म्हणजे आशा भोसले. रोमॅन्टिक गझल, लोकगीत, पॉप किंवा चित्रपट गीत, प्रत्येक प्रकारात आशा भोसले यांनी आपली वेगळी छाप सोडली. संगीताची खरी ताकद म्हणजे ते प्रत्येक पिढीला एकत्र आणते. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.
1: मी अतिशय भाग्यवान आहे. माहेरकडून मंगेशकर, सासूरकडून भोसले, शिवाजीराजांचं जे नाव ते मला आहे. मंगेशकर तर तुम्ही जाणताच, मी फार भाग्यवान आहे. आणि आता मी त्या गाण्यानं सुरुवात करते जे जिजाऊ मातानं शिवरायांना नाव दिलं होतं. त्या मंगेशाच्या गाण्याने मी सुरुवात करते.

श्रोतृंनो, रविवारी जागतिक संगीत दिनानिमित्त काही लोकप्रिय गायक गायिकांच्या आवाजाने आज कार्यक्रम रंगत आहे. मधुर, शांत आणि भावपूर्ण आवाज म्हटलं की आठवतात सुरेश वाडकर. त्यांच्या आवाजात एक वेगळीच आत्मीयता आहे. भक्तिगीत असो किंवा भावगीत असो, प्रत्येक गाणं मनाला स्पर्श करून जातं. तेव्हा या क्षणी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु म्युझिक डे निमित्त विशेष कार्यक्रम रंगत आहे आज. आणि मराठी संगीत विश्वातील एक लोकप्रिय आणि मनमोहक आवाज म्हणजे स्वप्नील बंदोदकर. प्रेमगीतांमधील त्यांचे भावपूर्ण अंदाज आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. प्रेम व्यक्त करायला शब्द कमी पडले तर गाणं मदतीला धावून येतं. तेव्हा श्रोतनु या क्षणी एक प्रेमगीत ऐकूया स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात. एक अत्यंत लोकप्रिय गाणं राधा ही बावरी याचा

Welcome back, shodhanu shiri sobat apna hat radio manoranjan war sarkar beats karyakramat parat ekda tumche swagat. Shodhanu jithe shabd kami padtat tithe sangeet bolte. Shodhanu aaj jagatik sangeet dinanimitt vishesh karyakram rangat ahe. Ravivari apan saajra karnar ahot jagatik sangeet din. Aaj ya karyakramat kahi lokapriya gayak gayikancha गाण्यांनी कार्यक्रम रंगत आहे तेव्हा याक्षणी ऐकूया वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं ऊर्जा उत्साह आणि आधुनिकतेचा सुरेल संगम म्हणजे वैशाली सामंत तेव्हा याक्षणी वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं याचा स्वाध्याय

श्रोतींनो, सुरेलता आणि भावनांचा सुंदर संगम असलेला आवाज म्हणजे बेला शिंदे. त्यांच्या गाण्यांमध्ये कोमलता आहे, भावनांची खोली जाणवते. मनातील भावना जेव्हा सुरांना भेटतात तेव्हा तयार होते एक सुंदर गाणं. अशीच एक गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.